नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर. Thank you.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास, जाणून घेऊया

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी अमिता बेहरे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 15 जून 2026, वार आहे सोमवार. आणि मंडळी, नवी आठवड्याची सुरुवात नव्या ऊर्जेनं, नव्या आशेनं आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घेऊन होत असते. सोमवार म्हणजे फक्त नव्या सुरुवातीचा दिवस नाही, तर स्वतःला पुन्हा एकदा ताजं करण्याची, हसण्याची आणि मोठ्या उत्साहानं पुढे जाण्याची संधी आहे. आणि मंडळी, आता तुम्ही म्हणत असाल कोमल आज कशी भेटायला आली, एवढ्या दिवस कुठे होती, तर एवढ्या दिवस देखील मी इथेच होते, पण माझी एक्झाम चालू होती त्यामुळे मी तुम्हाला भेटायला येत नव्हते. पण आजपासून पुन्हा नव्यानं भेटायला येते बरं का आपल्याच नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. आणि मंडळी, सूर्य आज खूप खास हसत उगवलाय बरं का, पक्षी गात आहेत आणि हवेत एक ताजा सकारात्मक वातावरण आहे. तुम्ही जिथेही असाल, घरात चहा घेत, गाडीत जात किंवा कामाच्या तयारीत, मी तुमच्या सोबत आहे. आजचा दिवस आपण सगळे मिळून अप्रतिम बनवणार आहोत. नगरचा अंतरंग हा फक्त शो नाही तर आपला रोजचा सकारात्मक मेळावा आहे. इथे हसू, गाणी ऐकू, प्रेरणा घेऊ, शहरातील चांगल्या बातम्या, चांगल्या गोष्टी जाणून घेऊ आणि एकमेकांचा दिवस आणखी सुंदर बनवू. त्यामुळे कुठेही जाऊ नका, डोळे मिटा, एक खोल श्वास घ्या आणि मनात म्हणूया आजचा दिवस माझा सर्वोत्तम दिवस आहे. त्यामुळे ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 15 जून 2026, वार आहे सोमवार. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आजचे दिनविशेष जाणून घेण्याची. आणि मंडळी, आज आहे जागतिक पवन ऊर्जा दिवस, वर्ल्ड वाईंड डे आज आहे. म्हणजेच निसर्गाची शक्ती, स्वच्छ हवा आणि हरित भविष्याची आठवण. वारा कसा आपल्या आयुष्यात ऊर्जा भरतो हे आज विशेष लक्षात घेण्यासारखं आहे. याशिवाय आज निसर्ग फोटोग्राफी दिन सुद्धा आहे. कॅमेरा काढा, मोबाईल काढा, बाहेर पडा आणि आजूबाजूच्या सुंदर निसर्गाला तुमच्या मोबाईल मध्ये कैद करून ठेवा. एक फोटो क्लिक केलात की दिवस खूप खास बनतो. आणि एक अतिशय महत्वाचा दिवस आहे बरं का, आज आहे वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे. आपल्या आजोबा आजींना, वृद्ध मात्या पित्यांना प्रेम, आदर आणि काळजी द्या. एक फोन करा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना हसवा. हे छोटे छोटे प्रयत्न खूप मोठे असतात. इतिहासात आजच्याच दिवशी 1215 मॅग्ना कार्टा स्वाक्षरी झाली, ज्यानं जगाला लोकशाही आणि न्यायाची नवी दिशा दिली. तर मित्रांनो, आजचा दिवस सांगतोय निसर्गाशी जोडा, प्रेम द्या, स्माइल शेअर करा आणि पुढे चला. तुम्ही आज काय खास प्लॅन केलायत का नक्की कळवा. 9011923 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात. दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये एक अभंग ऐकण्याची. चला तर ऐकूयात आजचा अभंग. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. याचा अर्थ असा, हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. माणसा माणसांमध्ये भेद करणं ही अमंगल बाब आहे. हे भक्तजन हो, तुम्ही भगवंताचे श्रवण चिंतन करून आपले हित साधून घ्या. आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की शरीराच्या कुठल्याही अवयवाला दुःख झालं तर ते पूर्णपणे शरीराला तसंच शरीरातील जीवाला जाणवतं. त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकच्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, म्हणजे शाळेत जाणारे माझे छोटे छोटे जे मित्र आहेत ना, त्यांच्यासाठी आज खूप महत्वाचा आणि खास दिवस आहे. बरं का, आज आपल्या भारतातील अनेक राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात आणि आसपासच्या भागात मुलांच्या शाळा उघडत आहेत. हो, उन्हाळी सुट्टीनंतर आज नवी शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. हो, उन्हाळी सुट्टीनंतर आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. नवी पुस्तकं, नवे युनिफॉर्म, नवे वर्ग, नवे मित्र आणि खूप साऱ्या स्वप्नांसोबत शाळेची घंटा वाजते. बरं का, तर मुलांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही सर्वजण तयार आहात ना आज शाळेत जायला? हसत खेळत शिका, नवीन गोष्टी शिका, मित्रांना भेटा आणि तुमच्या शिक्षकांना मोठ्या उत्साहानं अभिवादन करा. तुमचा हा नवा दिवस, नववर्ष खूप छान, यशस्वी आणि आनंदाने भरलेलं असणार आहे. पालकांनी देखील तुमच्या लहानग्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना शाळेत पाठवा आणि त्यांच्या छोट्या छोट्या यशांवर अभिमान व्यक्त करा. शिक्षण हेच त्याचं सर्वात मोठं भविष्य आहे. आणि मित्रांनो, शाळा उघडल्याचा हा आनंद क्षण साजरा करूया. तर मुलांना शिक्षण, खेळ आणि सुखी भविष्य मिळो, हीच शुभेच्छा मी आज देते. बरं का, आणि नगरचा अंतरंगमधून सर्व शाळा सुरू होणाऱ्या मुलांना, शिक्षकांना आणि पालकांना ढोल ताशा वाजवून मोठी शुभेच्छा. आज नवीन नवीन तुम्ही सगळे दिसणार आहात, कारण नवीन नवीन कपडे असणार आहेत, नवीन नवीन युनिफॉर्म असणार, नवीन पुस्तकं, नवीन बॅग, नवं सगळं, किती छान ना. आणि ज्या मुलांचा आज पहिलीचा पहिला दिवस आहे ना, त्यांना तर खूप खूप शुभेच्छा. खूप आनंदी राहा, खूप मजा करा, मस्ती करा. आणि हो, शाळेत गेल्यावर रडू नका, कारण शाळेत गेल्यावर तुम्ही सुरुवातीला रडता, पण दिवस इतका छान मजेशीर जातो की तुम्हाला कळणार देखील नाही. आणि उद्या तुम्ही म्हणाल मला शाळेत जायचं, असा छान दिवस असतो. तर खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. अभ्यास करा, मजा करा, मस्ती देखील करा. म्हणजे आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगमध्ये. मी आर्ज कमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे बर्थडे विश करण्याची. तर आज आहे अरुण गायकवाड यांचा हॅपी वाला बर्थडे. अरुण यांना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे अरुण दादा.

आज आहे अरुण गायकवाड यांचा हॅपी वाला बर्थडे, आणि त्यांच्या मित्रपरिवारांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि एक मेसेज देखील दिला आहे. बरं का, ते म्हणतात अरुण दादा तू नेहमी सोबत राहा, आनंदी राहा आणि कुठेही काहीही वाटलं तर आमची आठवण कर, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत जसा तू आमच्यासोबत आहेस. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज अरुण दादांचा वाढदिवस आहे, त्यांना तर आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण तुमच्याही ओळखीत जवळच्या व्यक्तीचा, प्रेमाच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. सकाळचे 8 वाजलेत आणि मंडळी आपण नेहमी काल काय झालंय किंवा आपल्या पास्टमध्ये भूतकाळामध्ये काय झालंय ना ते घेऊन बसलेलो असतो, त्याचा विचार करत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, प्रत्येक नवीन दिवस ही एक नवीन संधी असते. कालचा अनुभव घ्यायचा असतो, आजची तयारी करायची असते आणि उद्याच्या स्वप्नांकडे आत्मविश्वासानं बघायचं असतं. त्या स्वप्नांकडे आपली वाटचाल करायची असते. यश कधीही सहज येत नाही, ते तयारी आणि सकारात्मक प्रयत्नातून मिळतं. हा एक सुविचार आहे जो आपण पुढे घेऊन चालणं गरजेचं आहे. फक्त बोलून चालणार नाही तर या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. आणि आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही हे सगळं इम्प्लिमेंट केलं, आयुष्यामध्ये जर हे सगळं वापरलं तर ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे आयुष्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी आणि आयुष्य जगताना ते सोपं करण्यासाठी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, मी अंगद गायकवाड बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत, आणि मंडई आपण मस्त अशा गप्पा मारतो आहोत बरं का. आणि मंडई, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अकोळनेर येथील सरपंच प्रतीक शेळके यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसंच धनश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचं वाटप करण्यात आलंय. आणि या उपक्रमाचं वितरण माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. तर मंडळी, अशा प्रकारे धनश्री योजनेअंतर्गत साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, एका बाजूला ना समाजातील अनेक घटकांचा वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिला जातो आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की मुलगा हवा कारण त्यांच्या तो वंशाचा दिवा आहे. तर दुसरीकडं अमाप पैसा कमवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेले डॉक्टर हे आपण पाहतोय. हे चित्र खूप भयानक आहे आणि यातूनच मग हजारो कळ्यांना आईच्या गर्भातच खुडलं जातं. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान आणि गर्भपात यांना आळा घालण्यासाठी कडक कायदा आहे. मात्र त्याला गुंगारा देत एक मोठं रॅकेट जे आहे ते आपल्या राज्याच्या प्रगत समजल्या जाणाऱ्या भागात उघडकीस आलंय. अहिल्यानगरच्या राहता श्रीरामपूर तालुक्यापासून ते पुणे आणि सातारा जिल्ह्यापर्यंत हे राक्षसी कृत्य सुरू असल्याचं अलीकडेच उघड झालंय. हो, हे खरंय. म्हणजे एकीकडं मुलगा मुलगी समान, मुलगी देखील घरानं पुढं नेऊ शकते, मुलगी देखील खूप काही करू शकते, मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा देऊन आज उभी आहे असं म्हटलं जातंय, तर दुसरीकडे असे प्रकार सर्रास होत आहेत आणि हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. यासाठी जागरूक होणं गरजेचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

म्हणजे तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई जून महिना सुरू झाला तरी उष्णतेचा कहर कायम आहे बरं का. आणि आपल्या महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 40 सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून नागरिक मात्र उकाड्यानं हैराण झालेत. जून महिन्यातही महाराष्ट्र तापलेला आहे आणि अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामध्ये पुण्यात 36.3 सेल्सिअस तापमान आहे, अहिल्यानगरमध्ये 38.2 सेल्सिअस, जळगावमध्ये 40.6 सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 34.5 सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 25 सेल्सिअस, मालेगावमध्ये 41 सेल्सिअस, नाशिकमध्ये 35.3, सांगलीमध्ये 35.9 सेल्सिअस, साताऱ्यात 35.7 सेल्सिअस, सोलापूरमध्ये 38.2 सेल्सिअस, मुंबईमध्ये 36 सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 34 सेल्सिअस, धाराशिवमध्ये 37.8, छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.6, परभणीमध्ये 37.7, नांदेड 35 सेल्सिअस, अकोला 40.1, अमरावती 40.4, बुलढाणा 39 सेल्सिअस, चंद्रपूर 40.8 सेल्सिअस, नागपूर 38.2 सेल्सिअस, वाशिम 41.8 सेल्सिअस, वर्धा 41.5 सेल्सिअस, यवतमाळ 42.4 सेल्सिअस असं तापमान आहे. तर मंडळी अशा प्रकारे जून महिन्यात देखील 40 सेल्सिअसच्या पुढे काही ठिकाणी तापमान आहे. जून महिन्यात आपण पाऊस पडतो, पावसात भिजतो, शाळेत जाताना पाऊस असतो आणि यावेळी बघा हे सगळं आपल्याचमुळे होतंय, आपल्याच निष्काळजीपणामुळे आता हे सगळं आपल्याला सहन करावं लागतंय. आता तरी आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी कमी करण्याची गरज आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंग. या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या वर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असून पर्जन्यमानात घट होण्याची शक्यताही वर्तवली जाते बरं का. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करून सुरू असलेली पाण्याची आवर्तन तात्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावं लागणार आहे कारण पावसाची शक्यता खूप कमी आहे आणि अजूनही पाऊस आलेला नाहीये. 15 जून ही तारीख आज आहे, तर विचार करा काहीही होऊ शकतंय, त्यामुळे पाणी जपून वापरा. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी सकाळचे 9 वाजलेत बरका. आणि मंडळी, आपण आपल्या शो मध्ये देवेंद्र भुजबळ लिखित आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशोगाथा ऐकत असतो. आज देखील आपण अशीच एक यशोगाथा ऐकणार आहोत. ग्रामकन्या ते IPS हा प्रवास असणाऱ्या तेजस्वी सातपुते यांची ही यशोगाथा आहे. आणि सध्या त्या नाशिक येथील खरात प्रकरणाच्या SIT पथकाच्या प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. आणि ही यशोगाथा त्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक असताना लिहिलेली आहे. तर मंडळी, कोरोनाच्या कहरामुळे भारतात 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झालं होतं. आणि या अभूतपूर्व परिस्थितीचा अनुभव शासकीय यंत्रणांना सुद्धा नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन लागू करण्यात अनेक अडचणी येत होत्या. आणि अशातच एका व्हॉट्सअप समूहावर सातारा जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचं त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांना उद्देशून केलेलं आवाहन मला ऐकायला मिळालं. हे आवाहन अतिशय नेमकं आणि प्रभावीपणे केलेलं होतंच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यात दुहेरी संवेदनशीलता जाणवली. समाज आणि आपले सहकारी या दोन्ही घटकांचं हित त्यात ओतपोत भरलेलं होतं. या सुस्पष्ट मांडणीमुळे मी सुद्धा प्रभावित झालो. त्यामुळे लॉकडाऊन नंतरची सातारा जिल्ह्यातील परिस्थिती, पोलीस करत असलेली कार्यवाही, इतकं सूत्रबद्ध परिणामकारक कार्य करीत असलेल्या तेजस्वी सातपुते मॅडम यांच्याशी मी संपर्क साधला. आणि त्यावेळी मॅडम घाईत होत्या, तरीही सध्या कसं आणि काय सुरू आहे हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. त्या म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं नागरिकांना वेळोवेळी जागोजागी आवाहन करण्यात आलं. अशी परिस्थिती हाताळण्याचा पोलिसांना पूर्वानुभव नव्हता, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. संवेदनशीलपणे नागरिकांना समजावून सांगणं, त्यांची समजूत काढणं यावर भर देण्यात यावा. फारच कुणी ऐकत नसेल तर कायदा हातात न घेता अशा नागरिकांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या. याचा सुयोग्य परिणाम झाला, समाज आणि पोलीस यांच्यामध्ये एक आकलन तयार होत गेलं. लोक परिस्थिती समजून घ्यायला लागले आणि पोलीस देखील लोकांच्या अडचणी समजून घ्यायला लागले. सगळंच नवीन असल्यानं थोडासा अवधी गेल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. मग त्यानंतर आम्ही गरजा लक्षात घेऊन वेगळ्या योजनांवर काम सुरू केलं. यामध्ये प्रामुख्यानं जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. येणाऱ्या सर्व प्रवाशांची परिपूर्ण माहिती घेऊन ती पुढील योग्य कार्यवाहीसाठी संबंधित खात्यांना देण्यात आली. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर जास्त भर देण्यात आला. सातारा जिल्ह्यातील लाखो नागरिक नोकरी व्यवसाय निमित्तानं मुंबई पुणे इथं असतात. नाकाबंदीमुळे जवळपास 4 लाख नागरिक सातारा जिल्ह्यात परतले आहेत हे त्यामुळे कळू शकलं. त्यांच्या बाबतीतची माहिती उपलब्ध होऊ शकली. महसूल आणि आरोग्य यंत्रणेला ही माहिती दिल्यामुळे त्यांना त्यांच्या कामात खूप उपयोग झाला. सामाजिक बांधिलकीतून काही उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामध्ये पारधी समाजाची माहिती गोळा करून त्यांच्यासाठी काही गोष्टी त्यांनी हाती घेतल्या. सातारा जिल्ह्यात अशी 900 कुटुंब असल्याचं लक्षात आलं. लॉकडाऊनच्या काळात त्यांची उपासमार होऊ शकते हे त्याच माहितीमुळे त्यांच्या लक्षात आलं. या समाजातील बहुतांश लोक मजुरी करत होते. या परिस्थितीत त्यांच्या हातातील काम गेलं होतं. त्यातच या समाजावर चोऱ्या माऱ्यांचा शिक्का आहे. काही मोजके आणि संख्येनं मोठ्या प्रमाणात असलेल्या कष्टकरी पारधी समाजानं उपासमारीच्या कारणानं सहभागी होऊ नये म्हणून त्यांना जागीच अन्नधान्य पुरवण्याचं काम हाती घेतलं. पोलीस यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत सतर्क असतेच. पोलिसांना वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर गस्त घालावी लागते. त्यामुळे साहजिकच त्यांना ठिकठिकाणी वस्तुस्थिती सक्षम अवगत होत राहते. अशा गस्त घालणाऱ्या पोलीस सहकाऱ्यांकडून कुठे आणि काय मदतीची गरज आहे हे समजून घेण्यात आलं. मग या काळात दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांनी देऊ केलेली मदत एकत्रित करून गरजू लोकांपर्यंत जागेवरच उपलब्ध करून देण्यात आली. मंडळी, कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल तेजस्वी सातपुते यांना अनेक पुरस्कार मिळाले. अशा या कल्पक, कर्तव्यदक्ष IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या वाटचालीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. त्या स्वाभाविकपणे कामात होत्या. प्रवास सांगायला आता वेळ नाही. तुम्ही काही मूलभूत गोष्टी कळवण्यासाठी युट्यूबवर उपलब्ध असलेले माझे व्हिडिओ पाहू शकता. ते पाहून झाल्यावर त्या व्यतिरिक्त इतर काही तपशील वजा माहिती हवी असल्यास परत बोलू, असा दिलासाही त्यांनी दिला. त्यांचे युट्यूब व्हिडिओ आणि त्यांच्या समवेत साधलेला संवाद यातून त्यांच्या तेजस्वी नावाप्रमाणेच साजेशी अशी तेजस्वी कथा उलगडत गेली. अहमदनगर म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव इथं तेजस्वी यांचं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं. आई कृष्णाबाई प्राथमिक शाळेत शिक्षिका, तर वडील बाळासाहेब व्यावसायिक. तेजस्वी यांच्या व्यक्तिमत्वावर आई वडिलांचा मोठा ठसा आहे. वडील अतिशय विचारी गृहस्थ आहेत असं त्या आवर्जून सांगतात. त्याचं कारण देखील तसंच आहे. लग्नाच्या वेळी आई वडील दोघंही 11वी झालेले होते. वडील शिक्षण थांबवून घराच्या कामात गुंतवून घेतलेले सर्वसाधारण कष्टकरी होते. मात्र लग्नानंतरही त्यांच्या आईला शिकण्याची इच्छा होती. अतिशय सर्वसाधारण वातावरण आणि हलाखीच्या परिस्थितीत आईला त्यांनी पुढील शिक्षण घेऊ दिलं. लग्नानंतर वडिलांनी आईला पुढे शिकण्यास जे उत्तेजन दिलं ते आमच्या कुटुंबाच्या परिवर्तनाचं केंद्र आहे, असं तेजस्वी मॅडम म्हणतात. त्यांच्या आई DED करून प्राथमिक शिक्षिका झाल्या. नोकरी करत करत BA आणि MA सुद्धा झालं. आता तर त्यांची PhD करण्याची आकांक्षा आहे. आई स्वतः शिक्षिका असल्यामुळं आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी आईची इच्छा होती. त्यासाठी त्या सुरुवातीपासून आग्रही होत्या. आईच्या आग्रहाचं वर्णन करताना तेजस्वी सातपुते म्हणतात, माझी शाळा रोज 2 ठिकाणी भरायची. त्यात एक होती वर्गात जी सर्वांची भरते ती खरी शाळा आणि दुसरी होती घरची शाळा. असं असलं तरी लहानपणी मला अभ्यास आवडत नसे, जास्त लक्ष खेळण्याकडे असायचं. पण बालवयात एकदा एक गोष्ट अशी घडली की अभ्यास एकदम आवडीचा विषय बनला. त्याचं झालं असं की घरी अभ्यासाचा सराव करता यावा यासाठी आईनं व्यवसाय माला प्रश्नावली आणल्या होत्या. त्या व्यवसाय माला त्यांनी आणि त्यांच्या धाकट्या बहिणीनं कितीतरी महिने न सोडवता तशाच ठेवून दिल्या होत्या. एकदा आठवण आल्यावर आईनं त्याबाबत विचारणा केली. त्यावर त्या प्रश्नावली न सोडवता तशाच ठेवल्याचं कळताच आईला खूप वाईट वाटलं, खूप रागही आला. थंडीचे दिवस होते. आई चिडून म्हणाली, तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर ह्या व्यवसाय माला घरात ठेवून तरी काय उपयोग, बाहेर शेकोटी पेटलेली आहे त्यात टाकून देऊ. हे ऐकल्यावर मात्र दोघी बहिणी खूप खजील झाल्या. परत असं करणार नाही असं त्यांनी आईला कबूल केलं. त्यांनी लवकरच त्या सर्व प्रश्नावल्या सोडवल्या. त्यातून दोघी बहिणींना कायमची अभ्यासाची गोड लागली. नियमित अभ्यास करण्याचा थेट आणि चांगला परिणाम असा झाला की तेजस्वी 4थीच्या परीक्षेत केंद्रात पहिल्या आल्या. अभ्यास आवडीचा विषय झाल्यावर त्यांचा दरवर्षी वर्गात पहिला नंबर निश्चितच होऊन गेला. त्यांची गुणवत्ता, त्यांचे अक्षर शाळेत चर्चेचा विषय झाल्यावर शिक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढत गेल्या. त्यांच्या अभ्यासातील सातत्यामुळं त्यांनी 10वीत गुणवत्ता यादीत यावं अशी अपेक्षा त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केली. त्यामुळं आवड जबाबदारीत रूपांतरित झाली. त्यापूर्वी 10 वर्ष त्यांच्या शाळेत कुणी गुणवत्ता यादीत आलं नव्हतं. तेजस्वी यांनी मात्र शिक्षकाच्या अपेक्षांची पूर्ती केली. अभ्यास ही आवड, जबाबदारी याबरोबरच हुन्नर ठेवून करायची गोष्ट आहे हे त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून सिद्ध केलं. सर्वसाधारणपणे गुणवत्ता यादीत आलेल्या मुलामुलींचं प्रमुख ध्येय डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असतं. तेजस्वी यांचं मात्र असं नव्हतं. शाळेत असताना त्यांना वैमानिक व्हावंसं वाटत होतं. त्याचं कारण असं की त्यांना शहीद वैमानिक निर्मल सिंग यांच्या जीवनावर एक धडा होता. त्या धड्यातून जे काही वैमानिकांच्या आयुष्याबद्दल समजवलं होतं त्या आधारावर त्यांचं हे स्वप्न निश्चित झालं होतं. मात्र हे स्वप्न त्यांना लवकर विसरावं लागलं, कारण गैरसमजुतीमुळं म्हणा किंवा ग्रामीण भागात त्यावेळी मिळणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळं म्हणा. तर त्यांचं असं झालं की 11वीत तेजस्वी यांना चष्मा लागला. चष्मा असला की वैमानिक होता येत नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं. त्यामुळं त्यांचं स्वप्न भंग पाडलं. डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं नाही हे तर तेजस्वी यांनी ठरवलं होतंच. त्यामुळे 10वीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला तरी वेगळी वाट त्या शोधत होत्या. नवीन आणि आव्हानात्मक काहीतरी करायचं असं त्यांनी मनाशी ठरवलेलं होतं. शिवाय आई वडील पाठीशी होतेच. वडील तर नेहमी म्हणायचे, तुला आवडल असं काहीतरी कर, तुझ्या मनाविरुद्ध काहीच करू नकोस. त्यामुळे 12वीला मिळालेले गुण मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला नंबर लागेल असे असतानाही त्यांनी तेव्हा महाराष्ट्रात नवीनच सुरू झालेल्या BSc जैवतंत्रज्ञान या अभ्यासक्रमाला जायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत प्रवेश घेतला. पदवी परीक्षेत त्यांना उत्तम गुण मिळाले. पदवी परीक्षेदरम्यान बंगलोर इथं CNR राव यांनी शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सुरू केलेल्या JNCASR या 3 वर्षाच्या संशोधनपर अभ्यासक्रमासाठी तेजस्वी यांची निवड झाली. BSc करत असतानाच दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यासाठी भारतातून फक्त 10 विद्यार्थी निवडले गेले होते. त्यात महाराष्ट्रातून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून तेजस्वी एकमेव होत्या. खरं तर विद्यार्थ्यांना पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण कोठे घ्यायचं असा प्रश्न असतो. यांना पदवीतच PhD पर्यंतचा प्रवेश तो ही भारतातील मान्यवर संस्थेत निश्चित झाला होता. मात्र तो अभ्यासक्रम 2 वर्ष केल्यानंतर आपल्याला शास्त्रज्ञ होण्यात रुची नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. BSc झाल्यावर पुढे काय करायचं हा प्रश्नच होता. नियमित MSc करण्यात तर त्यांना अजिबातच स्वारस्य नव्हतं. अगदी काही अंशी MBA करावं वाटत होतं. मात्र MBA साठी अर्ज भरण्याची मुदत संपून गेली होती. ILS लॉ कॉलेजमध्ये प्रवेश चालू असल्याचं समजलं. तिथे अर्ज भरला. तिकडे कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो, त्यामुळे स्पर्धा मोठी होती. त्यात कला शाखेच्या विद्यार्थ्यांना जास्त गुण असतात. त्या तुलनेत बायोटेक सारख्या नव्या विषयात पदवीत कमी गुण असल्यानं पहिल्या 2 याद्यांमध्ये नंबर लागला नाही, 3 याद्यात मात्र नंबर लागला. तिथं प्रवेश मिळाल्यावर सुरुवातीला वर्ष वाचल्याचा त्यांना आनंद झाला. लॉ करत असताना त्याची गोडी निर्माण झाली. घरच्यांना त्यांनी मी आता जज होणार असल्याचं स्वप्न दाखवलं. पोरीने डॉक्टर व्हायचं नाकारलं तेव्हा आईनं समजून घेतलं. शास्त्रज्ञ व्हायचं मधूनच सोडलं तेव्हा जज होण्याच्या स्वप्नावर आई समाधानी होती. मग कायद्याच्या अभ्यासाचं 2रं वर्ष सुरू झालं. त्यांना स्वतःला देखील त्या अभ्यासात रस निर्माण झाला होता. अशातच वर्गातील काही मुलं तास चालू असताना शेवटच्या बाकावर बसून द हिंदू हे प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्र वाचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. उत्सुकतेपोटी त्यांनी चौकशी केली असता कळलं की UPSC च्या परीक्षेसाठी द हिंदू वाचणं आवश्यक आहे. तोवर तेजस्वी यांना ना UPSC बद्दल नीट माहीत होतं ना द हिंदू त्यांनी कधी वाचलेला होता. मग त्यांनी अधिक माहितीसाठी इंटरनेटवर संशोधन केलं. पुढे येथील विविध स्पर्धा परीक्षेच्या वर्गांना भेटी दिल्या. त्यातून त्यांना UPSC च्या स्पर्धा परीक्षेत स्वारस्य निर्माण झालं. 2009 साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आपली आवड ओळखून त्यांनी मुख्य परीक्षेसाठी मराठी आणि इतिहास हे विषय निवडले. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश हुकलं. 2ऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेत त्यांची निवड झाली. 2ऱ्या प्रयत्नात 2012 साली देशात 198 क्रमांक मिळवून त्या IPS झाल्या. UPSC परीक्षेत यश संपादन केल्यावर त्यांचं लग्न त्यावेळी दिल्ली स्थित असलेल्या किशोर रक्ताटे यांच्यासोबत झालं. किशोर रक्ताटे त्यावेळी केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते. निकालानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान जो 2 ते 3 महिन्याचा कालावधी होता तेवढा काळ प्रपंच सांभाळला. तेजस्वी ऑगस्ट 2012 मसुरीत प्रशिक्षणासाठी गेल्या. तिथं 100 दिवसांचा फाउंडेशन कोर्स पूर्ण झाल्यावर हैदराबाद येथील प्रख्यात वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीत पुढील प्रशिक्षण झालं. हे प्रशिक्षण साधारण डिसेंबर 2012 ते जानेवारी 2014 या कालावधीत त्यांनी पूर्ण केलं. या प्रशिक्षणात देखील त्यांनी मोठं यश मिळवलं. या प्रशिक्षणात पोलिसांच्या नेतृत्वावर आधारित होणाऱ्या लेखी परीक्षेतील स्पर्धेच्या त्या मानकरी ठरल्या. अतिशय खडतर प्रशिक्षण आटोपून तेजस्वी महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाल्या. फेब्रुवारी 2014 ते सप्टेंबर 2014 एवढा परिवीक्षाधीन कालावधी त्यांनी जळगाव इथं पूर्ण केला. याच काळात त्यांनी बाळंतपणासाठी सुट्टी घेतल्यानं त्यांना परिवीक्षाधीन कालावधी जळगाव आणि जालना अशा 2 जिल्ह्यात पूर्ण करावा लागला. त्यानंतर त्यांची नेमणूक जालना जिल्ह्यातील परतूर इथं सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून झाली. तिथे त्या डिसेंबर 2014 ते एप्रिल 2016 दरम्यान होत्या. नंतर त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलीस अधीक्षक म्हणून झाली. या नेमणुकीच्या काळात तेजस्वी मॅडमकडे ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यामध्ये राज्याच्या श्वान पथकाची जबाबदारी होती. यातली गंमत अशी की लहानपणापासून त्यांना कुत्र्याची फार भीती वाटायची. कुत्र्याला प्रचंड घाबरणाऱ्या तेजस्वी सातपुते राज्यातील 250 प्रशिक्षित कुत्र्यांच्या पथकाच्या प्रमुख झाल्या. त्यावेळी त्यांना कुत्र्यांच्या जातीपासून त्यांच्या खाद्यावर अभ्यास करावा लागला आणि त्यांची देखभाल पण करावी लागली. याच कार्यकाळात त्यांच्याकडे आर्थिक स्वरूपाचा एक मोठा गुन्हा तपासायला आला. त्यांची पण अशीच गंमत झाली कारण अर्थशास्त्र हा त्यांचा नावडता विषय. या गुन्ह्याच्या निमित्तानं त्यांना सगळं अर्थशास्त्र अभ्यासावं लागलं. पूर्वी ऑप्शनला टाकलेलं अर्थशास्त्र अभ्यासावं लागल्यानं त्या आवर्जून सांगतात की आयुष्यात ऑप्शनला काही टाकू नका. गुप्तचर विभागातून त्यांची बदली पुणे ग्रामीणला झाली. पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्या 6 वर्ष कार्यरत होत्या. नंतर पुणे शहर पोलीस दलात त्यांची नेमणूक उपायुक्त या पदावर झाली. फेब्रुवारी 2019 पासून त्या जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा म्हणून कार्यरत झाल्या. मॅडमनी आतापर्यंतच्या प्रत्येक नेमणुकीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. परतूर इथं असताना पारधी आणि शिकलकार समाजासाठी समाज पोलीस ही संकल्पना त्यांनी राबवली. पुणे ग्रामीणला असताना मोठमोठी आंदोलनं दंगली यशस्वीपणे हाताळल्या. याच काळात अनेक आव्हानात्मक केसेसच्या तपासात देखील त्यांनी त्यांची वेगळी ओळख अधोरेखित केलेली आहे. पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त असताना हेल्मेटचा वापर, नो हॉर्न डे, वाहतूक नियमांचं पालन केल्यास नागरिकांना होणारे फायदे कळण्यासाठी अनेक कल्पक उपक्रम त्यांनी हाती घेतले होते. आजही पुणेकर त्यांची आठवण काढतात. अगदी याच लेखाच्या निमित्तानं तेजस्वी यांचा नंबर मिळवण्यासाठी माझे पुणे स्थित मित्र निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय धुपावकर यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं की पुणेकर त्यांची फार आठवण काढतात. अतिशय कमी कालावधीत त्यांनी पुण्यात उत्तम काम केलं आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाल्यापासून त्यांनी सतत लोकाभिमुख उपक्रम राबवले. सोबतच पोलीस दलातील सहकाऱ्यांच्या कल्याणासाठीही त्या कार्यरत राहिल्या. सातारा जिल्ह्यातील अडचणी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या हितासाठी त्यांचा भरोसा कक्ष अतिशय गतिमान काम करणारा ठरला. मुलींनी धीट बनावं, सक्षम व्हावं यासाठी त्यांचे निर्भया अभियान देखील अतिशय परिणामकारक ठरलं. गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी बीट मार्शल पद्धती त्यांनी सुरू केली. निर्भया अभियान किंवा भरोसा सेल हे तर त्यांच्या नियमित प्रक्रियेतील उपक्रम होते, पण खास करून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सुरू केलेली योजना होती ती सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठीची. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात आजी आणि माजी सैनिकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या सर्व सैनिकांच्या अडचणी समजाव्यात, त्यावर लगेच योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून महिन्याच्या पहिल्या शनिवारी दिवसभर त्यांचा मेळावा भरवण्यास मॅडमनी 2019 पासून सुरुवात केली. या मेळाव्यांना खूप छान प्रतिसाद मिळत असे. 500 ते 600 सैनिक उपस्थित राहत. या सैनिकांच्या अडचणी 40% पोलीस खात्याशी निगडीत असत, तर 50% इतर खात्यांशी आणि 10% कौटुंबिक स्वरूपाच्या समस्या असत. पोलीस खात्याशी संबंधित अडचणींमध्ये तेजस्वी स्वतः लक्ष घालत. इतर खात्यांशी संबंधित बाबी त्या त्या खात्यांकडे स्वतःच्या विनंतीपत्रासह पाठवित, तर कौटुंबिक बाबीत योग्य ते समुपदेशन करण्यात येईल. या उपक्रमामुळे आजी माजी सैनिकांना शासकीय कार्यालयात न जाता सन्मानाची वागणूक मिळून त्यांचे प्रश्न सुटत. प्रश्न सुटल्यावर जेव्हा ते पेढे घेऊन भेटायला येत तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असे, असं तेजस्वी नमूद करतात. याचबरोबर तेजस्वी मॅडमची सातारा पोलीस कॅन्टीनचं अतिशय आधुनिक पद्धतीनं नूतनीकरण केलं. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं वस्तू मिळणारं हे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस कॅन्टीन आहे. नूतनीकरण केल्यामुळं इथं रोज 20 ते 30 हजार रुपयांची विक्री होऊ लागलीये. आणखी एक उपक्रम म्हणजे सातारा जिल्ह्यातील पहिला पोलीस कल्याण पेट्रोल पंप 15 मार्च रोजी सुरू करण्यात आला आहे. तेजस्वी यांना स्वतःला खेळायची खूप आवड आहे. सातारा जिल्हा पोलीस दलात विविध प्रकारच्या खेळातील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांना खेळण्याचा सराव व्हावा आणि मुलामुलींना योग्य प्रशिक्षण मिळावं यासाठी सातारा इथं पोलीस परेड ग्राउंडवर विविध खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनीचा विस्तार त्यांनी हाती घेतला. या प्रबोधिनीत 50% मुलं पोलिसांची तर 50% मुलं सामान्य नागरिकांची असतात. या सर्व मुलांनी विविध स्तरावर जवळपास 500 पदकं मिळवली आहेत. बऱ्याचदा असं दिसतं की हवं ते पद मिळाल्यावर एखादी व्यक्ती क्रियाशील होण्याऐवजी त्या पदापासून मिळणाऱ्या सोयी सवलती उपभोगण्यातच मशगूल होते. आपल्या पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याचं भान त्यांना राहत नाही. पण असं भान ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकदेवता समान मानतात. तेजस्वी सातपुते त्यापैकीच एक होय. त्यांच्या कार्यात पती किशोर रक्ताटे यांची मनपूर्वक साथ आहे. तेही आजच्या पुरुषांसाठी एक आदर्श आहेत. ते लेखक आहेत. हा लेख लिहिण्यासाठी त्यांचं सहाय्य झालंय. त्यांच्यावर देखील स्वतंत्रपणे लिहिलं पाहिजे. कोरोनाच्या काळात तेजस्वी यांना घरात मदतीला असलेल्या सर्व सहकाऱ्यांना फील्ड ड्युटीवर लावलं. पती किशोर यांनी घरातील सगळ्या कामाची जबाबदारी घेतली. किशोर यांचं स्वयंपाक आणि इतर काम करतानाचे व्हिडिओ तेजस्वी यांनी स्वतः फेसबुकवर टाकले होते आणि म्हटलं होतं की मला अभिमान वाटतो माझ्या पतीचा. कधी कधी सुट्टीच्या दिवशी केलेले हट्ट वगळता कन्या इरा त्यांना पूर्ण साथ देत असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नात सातत्य ही यशाची त्रिसूत्री आहे. स्पर्धा परीक्षेत जागांची संख्या अत्यंत मर्यादित असते, त्यामुळे परीक्षा देणारे सोडाच पण अगदी चांगला अभ्यास असणाऱ्यांची देखील कधी कधी निवड होऊ शकत नाही. हे वास्तव लक्षात ठेवून उमेदवारांनी इतर करिअरचे पर्याय तयार ठेवावेत. केवळ संधी उपलब्ध आहेत म्हणून वर्षानुवर्ष परीक्षा देत न बसता स्वतःच निश्चित कालमर्यादा घालून घ्यावी. जीवनात वेळेचं महत्व ओळखलंच पाहिजे असं त्या आवर्जून सांगतात. कधीही बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेकडे न बघता अखंडपणे कार्य करणाऱ्या तेजस्वी सातपुते यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, आज आपण देवेंद्र भुजबळ लिखित आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील तेजस्वी सातपुते यांची यशकथा ऐकली. तुम्हाला ही यशकथा कशी वाटली नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंद.

0: मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचं अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज 15 जून आहे, काल होती 14 जून ही तारीख. आणि मंडळी काल होता जागतिक रक्तदान दिन. हो, सगळ्यात महत्वाचा दिवस काल होता. आणि मंडळी रक्तदानाचे अनेक फायदे आहेत बरं का. एका रक्तातूनच 3 जणांचे प्राण वाचवले जातात आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील संचित कॅलरीजचं प्रमाण देखील कमी होतं. नियमित रक्तदानानं रक्तदाब, कर्करोग, हृदय विकार होण्याचं प्रमाण देखील कमी होतं. आणि ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे ते लोक रक्तदान करू शकतात. तसंच 50 किलोपेक्षा जास्त वजन असलेले व्यक्ती रक्तदान करू शकतात. ज्याला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास, एड्स आणि कॅन्सर सारखे आजार नाहीत, ते वर्षभरात काबीळ, मलेरिया, टायफॉइड सारखे आजार न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकते. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, 14 जूनलाच आपण रक्तदान दिन का साजरा करतो, त्याचं कारण आहे बरं का. कारण डॉक्टर कार्ल लँडस्टीनर यांनी रक्तगटांचा शोध लावला होता आणि त्यांच्या या संशोधनामुळे रुग्णाला योग्य गटाचं रक्त देणं सोयीस्कर झालं. आणि डॉक्टर लँडस्टीनर यांचा 14 जून रोजी जन्मदिवस असतो, त्यामुळे आपण हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतो. तर मंडळी काल हा दिवस आपण साजरा केलेला आहे, जो खूप महत्वाचा आहे, ज्याच्यामुळे जीव वाचले जातात. तर तुम्ही देखील रक्तदान करता का आणि कितीदा केलेलं आहे नक्की कळवा. 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, काही व्यक्ती जे असतात ना, ते त्यांच्या क्षेत्रात इतिहास घडवत असतात बरं का. तसंच आता रोहित शर्मा याने अनेक इतिहास आधी पण घडवलेत आणि आता पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांमध्ये आपलं नाव कोरलंय बरं का. तर काय केलंय रोहित शर्मानं, त्यानं अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात केवळ 16 रन करूनही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी म्हणून 16,000 धावांचा टप्पा गाठलाय. आणि हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला असून त्यानं आणखी एका मोठ्या विक्रमावर आपलं नाव कोरलेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे रोहित शर्माचा ऐतिहासिक विक्रम समोर आलाय आणि भारतासाठी सलामीवीर म्हणून पूर्ण केल्या 16,000 धावा, म्हणजे 16,000 रन पूर्ण केलेले आहेत. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. बियाणं, मजुरी, औषधं आणि इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता खतांच्या वाढलेल्या किमतीचं नवीन संकट उभं राहिलंय बरं का. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढणार असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे एक संकट ढळत नाही की दुसरं संकट पुढे येऊन उभं राहतंय, असंच सध्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. आणि खरीपपूर्वीच शेतकऱ्यांना पुन्हा एक मोठा झटका बसलाय. आणि खतांच्या दरात मोठी वाढ झालीय, DAP युरियाच्या तुटवड्यानं चिंता वाढवलीय. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीय एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। आणि मंडळी, सतत वेगवेगळे बदल होत असतात बरं का, आणि बदल प्रत्येक क्षेत्रात होत असतात। आणि आता तसाच मोठा बदल आपल्या सैन्याच्या नेतृत्वात झालाय। हो, भारतीय सैन्याच्या नेतृत्वात मोठा बदल झालेला आहे। आणि लेफ्टनंट जनरल धीरज सेठ जे आहेत यांच्याकडे लष्कर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या निवृत्तीनंतर 30 जून 2026 पासून धीरज सेठ भारतीय सैन्याचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील असं सांगण्यात आलेलं आहे। आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, अजून एक तुम्हाला खूप आनंदाची गोष्ट सांगते आणि अभिमानाची देखील आहे, कारण आपल्या भारतीय लष्कराच्या इतिहासात ना पहिल्यांदाच 9 महिला कॅन्डिडेट्स IMA मधून पदवीधर झाल्या आहेत। आणि NDA मधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हा टप्पा गाठला असून त्या भारतीय सैन्यात थेट परमनंट कमिशन मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत। तर म्हणतो ना आपण की महिला कुठेही कमी नाही आहेत, तर हे बघा कुठेच महिला कमी नाही आहेत, त्यांनी इथंही आता राज्य गाजवलंय। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया।
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये कोमल तुमच्या सोबत आहे. आणि मंडळी, आज आहे जागतिक पवन दिवस. आणि मानव जो आहे ना, तो हजारो वर्षांपासून वाऱ्याच्या शक्तीचा वापर करतोय बरं का, आणि पवन ऊर्जेचा वापर करतोय. आजचं आधुनिक तंत्रज्ञान पवन टर्बाईनला अधिक जास्त कार्यक्षमतेनं या ऊर्जेचं विजेमध्ये रूपांतरित करण्यास अनुमती देते किंवा आपण करतो आहोत. आणि ज्यामुळे जागतिक पवन दिन साजरा केला जाणारा हा स्वच्छ नूतनीकरण योग्य संसाधन तयार होत आहे. आणि याच वार्षिक कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती 2007 मध्ये झाली, जेव्हा त्याची स्थापना युरोपियन वाइंड एनर्जी असोसिएशन द्वारे पवन ऊर्जेच्या स्वच्छ नूतनीकरणीय स्त्रोताला प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली. आणि नंतर ग्लोबल वाइंड एनर्जी काउन्सिल द्वारे कार्यक्रम प्रायोजित करण्यासाठी युरोपियन वाइंड एनर्जी असोसिएशन सामील झालं. मूळतः जागतिक पवन दिवस म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम दरवर्षी जास्त देशांचा समावेश करण्यासाठी वाढवला आहे आणि जगभरातील अधिक कार्यक्रमांचा समावेश आहे. तर म्हणजे यासाठी आणि असे देश एकत्र करण्यासाठी वाढवण्यासाठी जागतिक पवन दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो आणि आजच तो दिवस आहे. त्यावेळी झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी आशिष पवार आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। सकाळचे 10:42 झालेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत आणि सकाळची सुरुवात छान झालीये बरं का। आणि मंडळी, आता 10:42 झालेत म्हणजे आज मुलांचा पहिला दिवस जो आहे ना शाळेचा, तो असल्यामुळे महिलांनी तर खूप कामं केलेली आहेत। महिलांच्या मागे खूप गडबड होती, मुलांचा आवरायचं डब्बा, इतरही घरातली कामं, त्यांना आज पहिला दिवस असल्यामुळे शाळेत सोडून जायचं, तर ही सगळी कसरत आता महिलांची झालेली आहे। पण आजपासून महिला जरा बेफिकर आहेत असं म्हणता येईल। खरं म्हणजे बेफिकर तसं तर त्या नसतातच, पण तरीही शाळेत मुलं गेलेली आहेत त्यामुळे थोडासा वेळ तुमच्यासाठी मिळणार आहे। कारण जर मुलं घरी असली की सतत त्यांच्या मागे पळावं लागतं, ते बाहेर पळतात, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्यांचं खाणं पिणं या ह्या सगळ्या गोष्टीत स्वतः स्वतःकडे लक्ष देणं राहून जातं। तर आता थोडासा वेळ आहे स्वतःकडे बघूयात, स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करूयात। तर महिलांनी पटपट आता कामं आवरून घ्या, कारण थोडाच वेळात म्हणजे सकाळी 11 आपली लाडकी मैत्रीण आर जे ऋतू देखील येणार आहे छान गप्पा घेऊन तुमच्यासाठी। ज्या तुम्ही आज मनसोक्त शांत चहा पीत शांत बसून तुम्हाला जे आवडतंय ते काम करत ऐकू शकता। सो रेडी रहा, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी।
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगर संतरंगमध्ये कोमल आहे, तुमच्या सोबत मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत। आणि मंडळी, स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, संशोधक भूषण देशमुख सर, त्यांची आज खूप आठवण येते। कारण जेव्हा पण मी इथे यायचे किंवा आपला अवतीभोवतीचा सदर चालू असायचा, तेव्हा आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायचो आणि त्या गप्पा कधी म्हणजे संपूच नाही असं वाटायचं, एवढ्या छान गप्पा त्यांच्या असायच्या। आणि अर्धा पाऊण तास कधी व्हायचा ना हे कळतही नव्हतं, आणि इतकं छान नॉलेज मिळायचं, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी कळायच्या, अवतीभोवतीच्याच असायच्या, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीतच नसायच्या, अशा गोष्टी असायच्या। आणि आज त्याच गोष्टी नाही आहेत आणि तेच आपल्याला त्या गोष्टी सांगायला नाही आहेत, याचं खूप दुःख वाटतंय। आणि त्यांची ही कमी खरं म्हणजे कोणीच भरून काढू शकत नाहीत, पण त्यांनी जे शिकवलेलं ज्ञान आहे, त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या घेऊन आता पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, पण तरीही ते शक्य होत नाही आहे। आम्ही सरांना आज पुन्हा एकदा म्हणजे आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। आणि सर जर आपल्याला ऐकत असतील तर एवढं सांगेल की सर, तुमच्याकडून खूप काही शिकलोय, खूप काही शिकायचं राहिलंय, आणि तुमच्या ज्या आठवणी आहेत ना त्या कायम सोबत राहतील। जरी तुम्ही आमच्या इथे मुख्य होतात तरी पण तुम्ही अतिशय कुटुंबासारखं आम्हाला सांभाळलं होतं, एवढंच सांगेल। आणि अजूनही तुमची गरज आम्हाला होती। मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।